0: ದೂರವಾಣಿ ಸಂಪ್ರತಿ ವಾರ್ತಾಃ ಶ್ರೂಯಂತಾಂ ಪ್ರವಾಚಕಃ ಕೃಷ್ಣಪ್ರಸಾದೋಪಾಧ್ಯಾಯಃ ಆದೌ ಮುಖ್ಯಾಃ ವಾರ್ತಾಃ ಅದ್ಯ ಸಂವಿಧಾನ ಹತ್ಯಾ ದಿವಸಃ ಆಚರ್ಯತೆ ಆಪಾತಕಾಲಕಾಲೆ ಲೋಕತಾಂತ್ರಿಕ ಮೂಲ್ಯಾನಾಂ ರಕ್ಷಯಂತ್ರಿಭ್ಯಃ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಣಾ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿನಾ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿಃ ಸಮರ್ಪಿತಾ. ವಿದೇಶ ಕಾರ್ಯಮಂತ್ರಿ ಡಾಕ್ಟರ್ ಎಸ್ ಜಯಶಂಕರಃ ವೈಶ್ವಿಕ ಸಮಸ್ಯಾನಾಂ ಮಧ್ಯೆ ದೃಢತರ ಸಹಯೋಗಸ್ಯ ಆವಾಹನಂ ಕುರ್ವನ್ ದಕ್ಷಿಣ ಕೊರಿಯಾ ದೇಶಸ್ಯ ಜೇಜು ಮಂಚೆ ವಸುಧೈವ ಕುಟುಂಬಕಂ ಇತ್ಯಸ್ಯ ಉದ್ಘೋಷಶ್ಚ ಅಕರೋತ್. ಭಾರತಸ್ಯ ಬ್ರಿಕ್ಸ್ 2026 ಇತ್ಯಸ್ಯ ಅಧ್ಯಕ್ಷತಾಯಾಃ ಅಂತರ್ಗತಂ ಗುರುಗ್ರಾಮ ನಗರೆ ಬ್ರಿಕ್ಸ್ ಊರ್ಜಾ ಮಂತ್ರಿಣಾಂ ಸಮ್ಮೇಳನಂ ಆರಭತ. ವೆನೆಜುವೆಲಾ ದೇಶೆ ಏಕಸ್ಯಾನಂತರಂ ಅಪರತ್ವೇನ ಪ್ರಬಲಃ ಭೂಕಂಪಃ ಆಗತಃ ಯೇನ ಬಹೂನಿ ಭವನಾನಿ ಪತಿತಾನಿ ದೇಶೇನ ಆಪಾತಕಾಲಸ್ಯ ಚ ಘೋಷಣಾ ಕೃತ. ದಕ್ಷಿಣ ಆಫ್ರಿಕಾ ದೇಶಃ ಪ್ರಥಮವಾರಂ ಫೀಫಾ ವಿಶ್ವ ಚಷಕ ಕ್ರೀಡಾಯಾಃ ನಾಕೌಟ್ ಇತಿ ಚರಣಂ ಪ್ರತಿ ಅಗಚ್ಛತ್. ಮೋಂಟೇರಿ ನಗರೆ ದಕ್ಷಿಣ ಕೊರಿಯಾ ದೇಶಂ ಏಕ ಶೂನ್ಯಾಂಕಾಭ್ಯಾಂ ಪರಾಜಯತ್. ಅಪಿ ಚ ಅದ್ಯ ಸಾಯಂಕಾಲೆ ಮ್ಯಾಂಚೆಸ್ಟರ್ ನಗರೆ ಐಸಿಸಿ ಮಹಿಳಾ ಟಿ20 ವಿಶ್ವ ಚಷಕ ಕ್ರಿಕೆಟ್ ಕ್ರೀಡಾಯಾಃ ಗ್ರೂಪ್ ಎ ಕ್ರೀಡಾಯಾಂ ಭಾರತಂ ಬಾಂಗ್ಲಾದೇಶೇನ ಸಹ ಕ್ರೀಡತಿ. ಅಥ ವಾರ್ತಾಃ ವಿಸ್ತರೇಣ. ಅದ್ಯ ಸಂವಿಧಾನ ಹತ್ಯಾ ದಿವಸಃ ಆಚರ್ಯತೆ. ಪಂಚಸಪ್ತತ್ಯುತ್ತರೈಕೋನವಿಂಶತಿತಮೇ ವರ್ಷೆ ಜೂನ ಮಾಸಸ್ಯ ಪಂಚವಿಂಶೇ ದಿನಾಂಕೆ ಯದಾ ಭಾರತಸ್ಯ ಸಂವಿಧಾನಸ್ಯ ಪದದಲನಂ ಜಾತಂ ತದಾ ಕಿಂ ಜಾತಮಿತಿ ಏತದ್ದಿನಂ ಸ್ಮಾರಯತಿ. ಆಪಾತಕಾಲೆ ಆಧಿಕ್ಯೇನ ಪೀಡಿತಾಯ ಪ್ರತ್ಯೇಕಸ್ಮೈ ಜನಾಯ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿಂ ದಾತುಂ ಅಪಿ ಏಷಃ ದಿವಸಃ ಅಸ್ತಿ. ಉಪರಾಷ್ಟ್ರಪತಿಃ ಸಿಪಿ ರಾಧಾಕೃಷ್ಣನ್, ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ, ಗೃಹಮಂತ್ರಿ ಅಮಿತ್ ಶಾಹಃ ಚ ಅದ್ಯ ಆಪಾತಕಾಲಸ್ಯ ಕಾಲೆ ಲೋಕತಾಂತ್ರಿಕ ಮೂಲ್ಯಾನಾಂ ರಕ್ಷಣಾರ್ಥಂ ದೃಢತಯಾ ಸ್ಥಿತೇಭ್ಯಃ ಸರ್ವೇಭ್ಯಃ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿಂ ಅರ್ಪಿತವಂತಃ. ಸಾಮಾಜಿಕ ಪ್ರಸಾರ ಮಾಧ್ಯಮೇ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಣಾ ಮೋದಿನಾ ಉಕ್ತಂ ಯತ್ ಆಪಾತಕಾಲಃ ಸಂವಿಧಾನಸ್ಯ ಉಪರಿ ಪ್ರತ್ಯಕ್ಷಃ ಆಕ್ರಮಣಃ ಆಸೀತ್. ಸಃ ಅವದತ್ ಯತ್ ಅವಸರೇಸ್ಮಿನ್ ನಾಗರಿಕ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಸ್ಯ ನಿಲಂಬನಂ ಅಭಿವ್ಯಕ್ತಿ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಸ್ಯೋಪರಿ ಪ್ರತಿಬಂಧಃ ರಾಜನೈತಿಕ ನೇತ್ರೀಣಾಂ ಪತ್ರಕಾರಾಣಾಂ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕರ್ತೃಣಾಂಚ ವಂಧನಂ ಅಭವತ್. ಭಾಜಪೇತಿ ದಲೇನ ಅದ್ಯ ಆಪಾತಕಾಲಸ್ಯ ವಿಷಯೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಸ್ಯ ಉಪರಿ ಪ್ರಹಾರಂ ಕುರ್ವತಾ ಭಾರತೀಯ ಇತಿಹಾಸಸ್ಯ ಕೃಷ್ಣೋಧ್ಯಾಯಃ ಇತ್ಯುಕ್ತಂ. ನವದೆಹಲಿನಗರಸ್ಯ ಪಾರ್ಟಿ ಮುಖ್ಯಾಲಯೆ ಪ್ರಸಾರ ಮಾಧ್ಯಮಾನ್ ಸಂಬೋಧಯನ್ ಭಾಜಪೇತಿ ದಲಸ್ಯ ವರಿಷ್ಠ ನೇತಾ ರವಿಶಂಕರ ಪ್ರಸಾದಃ ಅವದತ್ ಯತ್ ಆಪಾತಕಾಲಸ್ಯ ತಾತ್ಕಾಲೀನ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಇಂದಿರಾ ಗಾಂಧಿ ವರ್ಯಾಯಾಃ ಆಸನ್ನಂ ರಕ್ಷಿತುಂ ನ್ಯಾಯಪಾಲಿಕಾಯಾಃ ಉಪರಿ ಆಕ್ರಮಣಂ ಜಾತಂ. ಪ್ರಸಾರ ಮಾಧ್ಯಮಾನಿ ಪೀಡಿತಾನಿ. ವಿಪಕ್ಷಸ್ಯ ನೇತಾರಃ ಕಾರಾವಾಸಿನಶ್ಚ ಕೃತಾಃ. ಆಪಾತಕಾಲೆ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಣಃ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿವರ್ಯಸ್ಯ ಭೂಮಿಕಾಯಾಃ ಪ್ರಶಂಸಾಂ ಕುರ್ವನ್ ಶ್ರೀಪ್ರಸಾದಃ ಅವದತ್ ಯದ್ ಮೋದಿವರ್ಯಃ ಗುಜರಾತತಃ ಉತ್ತರ ಭಾರತಂ ಯಾವದ್ ಉಲ್ಲೇಖನೀಯ ರೂಪೇಣ ಪ್ರಯತ್ನಾನ್ ಅಕರೋದಿತಿ.
1: जुडिशरी के खिलाफ बेशर्मी, संपादक पत्रकारिता के कॉम्प्रोमाइज करने के लिए दबाव, विपक्षियों को जेल में बंद करना और गलत तरीके से इमरजेंसी लगाना. मैं इमरजेंसी के अंडरग्राउंड में प्रधानमंत्री की भूमिका की तारीफ करूंगा. सरदार के रूप में जितना अंडरग्राउंड को उन्होंने गुजरात से लेकर उत्तर भारत को जो संगठित किया था वो कमाल था. और आज अपने ट्वीट में उन्होंने उस काले अध्याय को याद किया है कि देश की जनता ने कितनी हिम्मत दिखाई.
0: ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಣಾ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿನಾ ಸಂವಿಧಾನ ಹತ್ಯಾ ದಿವಸಸ್ಯ ಅವಸರೆ ಪೂರ್ವ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಣಾ ಅಟಲ್ ಬಿಹಾರಿ ವಾಜಪೇಯಿ ವರ್ಯೇಣ ಲಿಖಿತಾಯಾಃ ಕವಿತಾಯಾಃ ಪಂಕ್ತಯಃ ಪಠಿತಾಃ. ಸಾಮಾಜಿಕ ಪ್ರಸಾರ ಮಾಧ್ಯಮೇ ಶ್ರೀ ಮೋದಿ ಅವದತ್ ಯತ್ ಏಷಾ ಕವಿತಾ ನ ಕೇವಲಂ ಪಂಕ್ತಿ ಸಂಗ್ರಹಃ ಅಪಿತು ಆಪಾತಕಾಲೇ ಲೋಕತಂತ್ರಸ್ಯ ಉಪರಿ ಆರೋಪಿತಾಯಾಃ ವೇದನಾಯಾಃ ಶ್ವಸನಾವರೋಧಸ್ಯ ಪ್ರತಿಬಂಧಾನಾಂಚ ಸಜೀವ ಅಭಿವ್ಯಕ್ತಿಃ ಅಸ್ತೀತಿ.
2: जब आपातकाल को एक वर्ष हो गया तो अटल जी ने एक कविता लिखी और उन्होंने उस समय की मनस्थिति का वर्णन अपनी कविता में किया है. झुलसाता जेठ मास शरद चांदनी उदास, झुलसाता जेठ मास शरद चांदनी उदास, सिसकी भरते सावन का अंतर्गत रीत गया एक बरस बीत गया.
3: सीख चौ में सिमटा जब किंतु विकल प्राण बिहग, धरती से अंबर तक बुझा मुक्ति गीत गया एक बरस बीत गया एक बरस.
0: संस्कृतवार्तायाः संस्करणमिदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते। सोमेव कार्यक्रमोऽयम् आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ न्यूज ऑन एआईआर चलदूरभाषीयतन्त्रांशे अपि उपलब्धो भविष्यति। विदेशमन्त्री डॉ एस जयशंकरः अवदत् यत् विश्वम् अधुना अधिक शस्त्रीकरणम् अधिक समाह्वानानां स्वीकरणं सामाजिक माध्यम युगाय उपयुक्तां राजनीतिं च पश्यति। दक्षिण कोरिया देशे जेजू फोरम फॉर पीस एंड प्रॉस्पेरिटी 2026 इति सम्मेलने संबोधयन् डॉ एस जयशंकरः वैश्विक चिन्तानां निराकरणाय अधिक अन्ताराष्ट्रिय सहकार्यस्य आवश्यकताम् अपि उद्घोषयत्। वसुधैव कुटुम्बकम् इति भारतस्य प्राचीन दर्शनम् उद्धृत्य अधिक सहकार्यपूर्ण विश्वव्यवस्थायाः निर्माणाय तमेव मार्गदर्शक सिद्धान्तं निर्दिष्टवान् च। हरियाणा राज्यस्य गुरुग्रामे भारतस्य ब्रिक्स अध्यक्षता 2026 इत्यन्तर्गते द्विदिवसीयं ब्रिक्स ऊर्जा मन्त्रिणां सम्मेलनम् आरब्धम्। केन्द्रीय विद्युत मन्त्री मनोहर लाल खट्टरः अवदत् यत् आर्थिक वृद्ध्यर्थं सामाजिक प्रगत्यर्थं मानव विकासाय च ऊर्जा अत्यावश्यकी अस्तीति। वेनेजुएला देशस्य राष्ट्रपतिपदासीना डेल्सी रोड्रिक्स वर्या अद्य प्रातः काले कराकस नगरे क्षेत्रं परितश्च 2.7 तीव्रतांकानां भूकंपानां कारणेन बहूनि भवनानि भग्नीभूतानि इति उक्तवती। तया आपत्कालस्य घोषणा च कृता। राष्ट्रपतिः अवदत् यत् शक्तिशाली भूकंपानां श्रृंखलायाः अनन्तरं 32 जनाः मृताः 700+ जनाः व्रणिताः सन्तीति। एतन्निमित्तम् उपराष्ट्रपतिः सी पी राधाकृष्णन् वर्यः प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी च दुःखं प्रकटितवन्तौ। सामाजिक प्रसार माध्यमे प्रधानमन्त्रिणा मोदिना उक्तं यत् भारतं सर्वैः पीडितैः सह ऐक्येन स्थितमस्ति, सर्वेभ्यश्च यथासम्भव साहाय्यं प्रदातुं च आश्वस्तिम् अददात्। प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य भारते एमेजॉन संस्थायाः 48 बिलियन डॉलर इत्यस्य अभिलेख्य निवेशस्य स्वागतम् अकरोत्। श्रीमोदी नवदेहल्याम् एमेजॉन संस्थायाः मुख्य कार्यकारी अधिकारी एनडी जेसी इत्येतमपि मिलितवान्। अद्य प्रातः जापानदेशस्य